0: ಸ್ವರಸ್ಯ ವಿಧಿ ಗಾಯತ್ರಿ ಛಂದ ಅಂಗಾರಕೋ ದೇವತಾ ಅಂ ಬೀಜಂ ಕಂ ಶಕ್ತಿ ರಂ ಕೀಲ ಅಂಗಾರಕ
1: स्पेशल देखने के लिए आपको ऑप्टिकल डॉट सी ए में चाहिए, आंखों को चेक करवाने के लिए 333 योर सेल्स नर्स।